0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात. संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयं श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु. संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 71. प्रथमं प्रार्थनां वदामः. ॐ श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

0: नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे शनिवार 18 जुलै 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. संकटे ही माणसाची परीक्षा घेतात तर श्रद्धा त्याला योग्य दिशा दाखवते. श्रोतेव, प्रत्येक दिवस हा परमेश्वराने दिलेली एक सुंदर संधी असते. आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता, वागण्यात नम्रता आणि कर्मामध्ये प्रामाणिकपणा असेल तर जीवन आनंदी आणि यशस्वी होते. चला आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. रोम इटली मध्ये भीषण आग लागून जवळजवळ सगळे शहर भस्मसात झाले. रोहिणी 1 भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले. दिवस होता आजचा. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली, तीही आजच्याच दिवशी. इंग्लंड देशात निवडणुकीत गुप्त मतदान करण्यास सुरुवात झाली, तीही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. प्रियांका चोप्रा भारतीय अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड 2000 पीजेंट पद्मश्री राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचा जन्म आजचा. सौंदर्य अभिनेत्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. सुखविंदर सिंग भारतीय गायक, गीतकार आणि अभिनेते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, क्रांतिकारी, भारतरत्न, नोबेल पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजचाच. बिश्रू डे भारतीय कवी, समीक्षक आणि शैक्षणिक यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन

देव प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, फक्त त्याला ओळखण्यासाठी मनात श्रद्धा, डोळ्यात करुणा आणि कृतीत सेवा असावी लागते. भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता वेळ झालेली आहे आजचं राशी भविष्य जाणून घेण्याची. सुरुवात करते मेष राशीपासून. संवेद चांगला जाईल, तुमचे काम उत्तम राहील, अचानक धनलाभ होईल, परंतु खर्चही होतील. वृषभ राज, आजच्या दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. नोकरीत चांगले यश मिळेल, तुम्ही पैसेही वाचवू शकता. मिथुन रास, आजचा दिवस खूप तणावपूर्ण असणार आहे. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक दिसेल. कर्क रास, आजचा दिवस चांगला जाईल. तुम्हाला पालकांचे प्रेम मिळेल, मुलांना आनंद मिळेल, नोकरीत धनलाभ होणार आहे. सिंह रास, आज विद्यार्थी त्यांच्या क्षमता आणि बुद्धिमत्तेच्या आधारे यश मिळवतील, कुटुंबाशी संबंध चांगले राहतील. कन्या रास, नशीब आज तुमच्यासोबत असेल. आज तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील, जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. या होत्या सहा राशी आणि आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि आता आपण पुढच्या 6 रेषा ऐकू ज्यामध्ये तुळरास. आज शिक्षण आणि स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबातील सदस्यांना शक्य ती सर्व मदत मिळणार आहे. वृश्चिक रास, आज तुम्ही तुमचे बुद्धिचातुर्य सिद्ध करून कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या लोकांची वरिष्ठांकडूनही प्रशंसा होईल. धनुरास, आज तुम्ही कामात तुमचे सर्वोत्तम द्याल. परिणामी तुम्हाला चांगले लाभ मिळतील. धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. मकर रास, नोकरीसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामात फायदेशीर लाभ होताना दिसतील. आज व्यवसायात विपणनाशी संबंधित कामांना अधिक महत्व द्या. कुंभरास, आजचा दिवस चांगला जाईल. मित्र किंवा कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला चांगले स्थान मिळेल. शेवटची मीन रास, आज तुमच्यासाठी खूप चांगला दिवस आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्हाला दैवी मदत मिळणार आहे. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू भक्तिमय सकाळ.

0: भक्तिमय सकाळमध्ये वेळ निरोपाची झाली आहे. केली वेणुधुनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिन आहात. आणि जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहो. संजीव सॅम गंभीर भारतीय अमेरिकन वैज्ञानिक आणि आण्विक इमेजिंगचे प्रणेते यांची आज पुण्यतिथी. वाली भारतीय कवी गीतकार आणि अभिनेते यांची पुण्यतिथी आजच. राजेश खन्ना भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते राजकीय नेते पद्मभूषण यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. गोविंद भट भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक यांची पुण्यतिथी आजच. एस व्ही रंगाराव भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते यांची पुण्यतिथी आजच आहे. अण्णाभाऊ साठे लेखक कवी समाजसुधारक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. आज सोबत मनीषा निरोप घेतीये. उद्या पुन्हा येईनच. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.
1: KLE

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत डॉक्टर ज्ञानेश मोरकर यांना, जे KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिनचे प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत. त्यासोबत KLE डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. आजचा आपला विषय आहे हायपर टेन्शन. या विषयाबद्दल सर आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत. सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार, धन्यवाद.
0: आज आपण हायपर टेन्शन बद्दल बोलतोय, म्हणजे सर्वसामान्य लोक यांना बीपी म्हणतात, उच्च रक्तदाब असं म्हटलं जातं. तर बीपी किंवा हायपर टेन्शन म्हणजे नेमकं काय?
1: नाही, हायपर टेन्शन हा मेडिकल शब्द झाला, आम्ही डॉक्टर लोक. बीपी हे नॉर्मल सर्वसाधारण सोसायटीमध्ये आपण वापरलं गेलो. कोणी आलं तर काही टेन्शन झालं तर मला बीपी जास्ती झालेलं आहे. बीपी जास्ती झाला ह्याचा अर्थ नाही की हायपर टेन्शन आहे.
0: बरं,
1: स्वतःच फिलिंग असते की मला बीपी वाढला, माझी बीपी वाढला.
0: अच्छा.
1: जोपर्यंत तुम्ही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही बीपी तपासत नाही, आम्ही जी बीपी अपॅरेटस बांधून जी तपास करतो त्याच्यानंतर आम्ही डायग्नोस केलं जाते की त्यांना बीपी आहे का नाही.
0: बर,
1: ते पण तुम्ही पहिल्यांदा काहीतरी स्ट्रेस न आला किंवा चहा कॉफी घेऊन आला, चालत आला जमून, पहिल्यांदा बीपी रेकॉर्डिंग करतो, बीपी जरा हायर लेवल दाखवू शकतो. असा अर्थ नाही की तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला बीपी आलेला आहे किंवा हायपर टेन्शन आहे. हायपर टेन्शन डायग्नोस करायला एक मेथडॉलॉजी असते. ते ऍटलिस्ट तुम्ही आल्यानंतर जरा रिलॅक्स करून 10 मिनिटांनी आम्ही ब्लड प्रेशर चेक करतो. एकदा जर हायर रिडिंग दाखवलं तर आणि तुम्हाला वेट करायला होतो 1 आवर, तर ऍटलिस्ट 2 to 3 रिडिंग्स आम्ही बीपी चेक करतो.
0: बर,
1: मग आम्ही डायग्नोस करतो की तुम्हाला बीपी आहे का नाही. कारण कसं आहे, अराउंड 20 to 30% किंवा जास्ती प्रमाणात ओव्हर डायग्नोस केलेले असते. अरे तुम्हाला बीपी 140-90 आहे, चला आपण गोळ्या चालू करूया. 30 to 40% हायर लेवल पर्यंत जाऊ शकतो की ते ओव्हर डायग्नोस असतं. म्हणून आता आम्ही काय करतो, नुसतं 3 रिडिंग ते बीपी अपेरेशन आम्ही करून कन्फर्म करत नाही, पण आता अम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर म्हणून नवीन निघालेले मशीन, ते आम्ही मशीन लावतो आणि 24 तासात त्यांची बीपी रेकॉर्डिंग केलेली असते. सकाळी किती, दुपारी किती, रात्री किती, आणि त्याच्यानंतर आम्ही कन्फर्म करतो की त्यांना ब्लड प्रेशर आहे का नाही. का ते एकदा कन्फर्म करून गोळ्या दिलेले कधीही उत्तम असतं, आणि मग डायग्नोस होतो ब्लड प्रेशर आहे का नाही.
0: मग ही तर मेथड सांगितलं तुम्ही. आता बरेच लोक म्हणजे जवळपास सगळ्यांच्याच घरी बीपी मशीन असतं आणि ते वरचेवर म्हणजे मेजर केलं जातं. ते तर नेमकं आपण बीपी कितीदा चेक करावं किंवा केव्हा चेक करावं, किंवा असं काही एज लिमिट आहे का की त्या वयानुसार नंतर आपण रेग्युलरली चेकअप केलं पाहिजे?
1: नाही, डेफिनेटली आजकाल आता डिजिटल बीपी अपॅरेटस अवेलेबल आहे. पण कसं असतं, ते डिजिटल बीपी अपॅरेटस वापरायला पण एक व्यवस्थित गाईडलाईन्स आहेत त्यांना तुम्ही.
0: अच्छा.
1: कारण कसं, नॉर्मल तुम्ही बसून कसं पण किंवा उभारून किंवा झोपून बीपी चेक केला तर फ्लक्च्युएशन व्हेरिएशन दाखवू शकते. ते अम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग होम मॉनिटरिंग सिस्टम पण ब्लड प्रेशर आलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित टेक्निक्स त्यांना सांगून दिले जाते की तुम्ही ह्या पद्धतीने असं ब्लड प्रेशर मेजरमेंट करा, एक डायरी मेंटेन करा आणि ही डायरी घेऊन तुमच्या डॉक्टरशी कन्सल्ट करा. त्या रिडिंगवर आम्ही डिसाईड करू की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे का नाही.
0: बरोबर.
1: दुसरा प्रश्न असा आहे की कुठलं वयगटन आपण ब्लड प्रेशर चेक करायचं. नॉर्मली 40-50 नंतर ब्लड प्रेशर कॉमन आहे, पण एक 10 to 20% ऑफ द पीपल असे आहेत की 20व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी सुद्धा ब्लड प्रेशर होऊ शकतो. त्याला दुसरी कारण असते, त्याला म्हणतो मी सेकंडरी हायपरटेन्शन. थायरॉइड, किडनीवरती ॲड्रिनल ग्लँड असते, त्यांना असू शकतं. असे काही कारण आहेत की त्यांना ब्लड प्रेशर अर्ली एज मध्ये सुद्धा येऊ शकतं
0: त्यांना. मग हे ब्लड प्रेशर येण्याची कारण काय आहेत सर?
1: कसं आहे, ते 90% of 99% ऑफ लोकांना ब्लड प्रेशर हे स्ट्रेस नाही येत, इडिओपॅथिक म्हणजे कारण काही नाही, इडिओपॅथिक वया अनुसार. बट रिस्क फॅक्टर्स यांना काय येत आजकाल म्हणल्यानंतर, स्ट्रेस ऑफिसमध्ये असू दे, घरचं असू दे, शाळेतली मुलं असू दे, स्ट्रेस इज इम्पॉर्टंट फॅक्टर. दुसऱ्या मध्ये सेडेटरी लाईफ टाईल म्हणजे एका ठिकाणी बसून काम करणं. अगोदर लहानपणी मुलं खेळत होते, आता सगळे मोबाईल गेम्स, त्यांनी सेडेटरी लाईफ एक उदाहरण द्यायचं झालं. दुसरं खाण्यापिण्याचे पदार्थ बदललेले आहेत आपले. अगोदर आपण घरचं जेवण जेवत होतो, आता सगळं बाहेर कसं सगळं जंक फूड्स, फ्राईड फूड्स, ॲडिटिव्ह झालेले असते. ते तिसरं कारण आहे. हाय कोलेस्ट्रॉल हे महत्वाचे कारण आहे त्यांना. ते सोडून काही गोळ्या घेते, सम ड्रग्स पण कर, बाहेर काही रोगासाठी आपल्याला औषधे दिली जाते. त्याच्या तरी मोस्ट इम्पॉर्टंट मी सांगितलं सेकंडरी हायपरटेन्शन. काही आत विकार असला, किडनीवरती प्रॉब्लेम, ॲड्रिनल ग्लँड प्रॉब्लेम असू दे, थायरॉइड प्रॉब्लेम असू दे, कॉन्स डिसीज म्हणतो, बरेच वेगळे कारण सुद्धा आहेत की त्यांना पण ब्लड प्रेशर येऊ शकतं. पण 99% स्ट्रेसनं जास्त करून ब्लड प्रेशर येऊचे चान्सेस असतात.
0: अच्छा. मग याच्यामध्ये जेनेटिक्सचाही काही भाग असतो का?
1: जेनेटिक्स डेफिनेटली थोडा रोल प्ले करतो, पण एवढं असं नाही की सगळ्यांची जेनेटिक प्रॉब्लेम असते, सगळी त्यांची मुलं, समजा आई वडिलांचं ब्लड प्रेशर आहे की त्यांना होऊ शकतं. तरी सेकंडरी हायपरटेन्शन आहे, त्यांच्या जीन मॉडिफिकेशन होऊ शकते, पण सर्वसाधारण सगळ्यांनी होऊ शकत नाही.
0: अच्छा. म्हणजे प्रमाण कमी जास्त आहे,
1: प्रमाण कमी जास्त आहे.
0: कारण बऱ्याच लोकांच्या डोक्यात ते बसलेलंच असतं की हा आता वडिलांना असला तर आपल्याला येणार असतो, किंवा वडिलांना शुगर असली तर ती आपल्याला येणारच, आईला असेल तर येणारच. तर असं काही नाही होऊ शकत,
1: असं काही नाहीये. आई वडील नॉर्मल असले तर सुद्धा तुम्ही बघत असणार आहे की मुलासनी ब्लड प्रेशर होऊ शकतं, हायपरटेन्शन. तसंच आई वडिलासनी असले तर सुद्धा चान्सेस वाढू शकते याचे, पण येतच असं सांगता नाही.
0: अच्छा, मग जर ब्लड प्रेशर आपल्याला एकदा आलं तर कायमच आपल्याला औषधांसोबत राहायला लागतं की काही आपण कमी जास्त करू शकतो काय?
1: नाही, आता आपण त्या ब्लड प्रेशरच्या आपण स्टेजेस क्लासिफाय करतो, आपण माइल्ड, नॉर्मल, ग्रेड 1, ग्रेड 2, कुठल्या प्रकारचं हायपरटेन्शन आहे ते क्लासिफाय करायला लागतं. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्याबरोबर दुसरे जी कॉम्प्लिकेशन जी डेव्हलपमेंट आले ते बघायला लागतात, आणि त्याच्या अनुसार आपण ट्रीटमेंट दिली जातो. फॉर एक्झाम्पल, आता पहिल्यांदा ब्लड प्रेशर डायग्नोस करायला वरचे बीपी 140 खालचे 90 आलेले बॉर्डर लाईन आहे, तिथं आम्ही इमिडिएटली आम्ही ट्रीटमेंट स्टार्ट करत नाही. त्यांचं खाण्यापिण्याची पद्धत बघतो, लोणचं, मीठ, हे सगळं, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, ओके, हे मॉडिफाय करायला लावतो. थोडं योगा करायला लागतो. योगा केल्यानं सिस्टोलिक ब्लड प्रेशर, म्हणजे वरचं जे ब्लड प्रेशर असेल ते 10% कमी होतं, आणि खालचं जे डायस्टोलिक असतं 5 mmHg कमी होऊ शकतं. मग नंतर आम्ही त्यांना सांगतो जर लागलं तर आपण ट्रीटमेंट चालू करूया. पण 140-90 जर ब्लड प्रेशर आले पण त्या पेशंटला डायबिटीज आहे किंवा अगोदर पॅरलाइज झालेला आहे किंवा हार्ट अटॅक आलेला आहे, तरीही बीपी अपर लिमिट ऑफ नॉर्मल असले तरी सुद्धा आम्ही त्यांना ट्रीटमेंट चालू करतो, कारण त्यांचे कॉम्प्लिकेशन सुरू झालेले असतात.
0: अच्छा, बरेच लोक म्हणजे डॉक्टर पर्यंत जास्त त्रास जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत जातच नाहीत. मग त्यांना आधीच म्हणजे कधीतरी बीपी वगैरे चालू झालेलं असतं, ते चेकअप वगैरे केलेलं नसतं. मग असे जे लोक असतात त्यांना हाय रिस्क अशी काय होऊ शकते का की ते म्हणजे बीपी सोबत आहेतच आता पण मेडिसिन घेत नाहीयेत?
1: हा, आता एक उदाहरण द्याच, म्हणजे ज्यांना ब्लड प्रेशर आहे म्हणून सांगितलं, किती दर जण येते, सर मला थोडं एक वर्षापूर्वी ब्लड प्रेशर होतं, थोडं बॉर्डर लाईन होतं आणि आम्ही औषध घेतले नाही, मला काही त्रास नाही. त्यावेळेला 140-90 होतं, आता बघतो तर आम्ही 200-90-95 असं रेंज मध्ये येऊ शकतं. पण काही जण कसं होते की एकदम ब्लड प्रेशर वाढल्यामुळं कॉम्प्लिकेशन होऊ शकतात, डायरेक्टली आपण कॉम्प्लिकेशन, काही वेळेला हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट येऊ शकतात, हार्ट अटॅक येऊ शकतं, पॅरालायसिस न होऊ शकतं. असं मी प्रॅक्टिस मध्ये बघितलेलं की अगोदर हायपरटेन्शन डायग्नोस केलेलं असते, काही कारणामध्ये त्यांनी टॅबलेट घेत नाही. त्यामुळे रेग्युलर बीपी चेकअप करणे हे इम्पॉर्टंट क्लू असणार आहे त्यांना कॉम्प्लिकेशन पासून वाचवण्यासाठी.
0: अच्छा, मग याची काय लक्षणं असतात सर?
1: आता एक उदाहरण द्यायचं, म्हणजे आपण मर्सिडीज बेंझ गाडी घेतलेली, ठीक आहे, शॉकऑब्झर्वर चांगला आहे, सगळं चांगलेलं आहे, 200 speed गेल्यावर काही होत नाही त्याला, ठीक आहे, 100 speed गेल्यावर काही होत नाही. पण तेच आपण गाडी एकदा 100 speed मारतो, एकदा 150 मारतो ब्रेक मारतो, एकदा 200 झालं ब्रेक मारतो. तुम्ही मर्सिडीज गाडीने जावा किंवा मारुतीने गाड्या, एकदम हाय स्पीड लो स्पीड ब्रेक मारणं कसं धसकं बसते आपल्याला जाणवत, अरे धक्का बसल्याचं. तसं तुम्ही ब्लड प्रेशर जर तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट घेतला नाही तर व्हेरिएशन होऊ शकतं आणि ते खूप डेंजर असतं. तुम्ही 200 speed गाडी, तुम्हाला माहिती स्पीड चालली 200 पण कम्फर्टेबल आहे, कंट्रोल आहे, काय होत नाही, 100 speed काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण तुम्ही जर 100 speed, 50 speed, 200 speed मारलं तर गचकं बसते, तसं हाय ब्लड प्रेशर ना व्हेरिएशन होते, वर खाली वर खाली वर खाली, त्यांना तुमच्या मेंदूवर इफेक्ट पडू शकतो, डोळ्यावर इफेक्ट पडू शकतो, किडनीवर इफेक्ट पडू शकतो, हार्ट, हे डेंजर, देयर इज कॉल्ड फ्लक्च्युएशन ब्लड प्रेशर, फार डेंजरस असते कम्पेअर टू हाय ब्लड प्रेशर किंवा मेंटेन ब्लड प्रेशर.
0: म्हणजे कुणी अजूनपर्यंत चेकच नाही केलं तर त्यांना अशी काय लक्षणं जाणवू शकतात की ज्यावेळी आपल्याला वाटेल की आपण आता डॉक्टरकडे गेलं पाहिजे?
1: हा, जास्त करून अनइझीनेस, थोडं हेडेक, थोडं उठल्या उठल्या सकाळी जरा असं पाठीमागच्या बाजूला हेडेक, हे कॉमन लक्षणं असतात.
0: बर,
1: किंवा आता जास्त करून कसं होतं, आता माणसाने अवेअरनेस जास्ती आलेला आहे, माहित, अरे आता माणसं कोविड नंतर तरी आता अरे आपलं लाईफ इज इम्पॉर्टंट, एकदा जाऊन आपण बीपी शुगर चेक करून ये. 90% ऑफ द पीपल कसं आहे, रुटीन चेकअप मध्ये ब्लड प्रेशर डिटेक्ट केले जाते, त्यामुळे लक्षणं असं कॉम्प्लिकेशन ऑफ हायपरटेन्शन किंवा हायपरटेन्शनचे सिम्प्टम्स येणं फार क्वचित.
0: पण बऱ्याचदा आपण ऐकतो ना सर की हा एखादी व्यक्ती जर अचानक चिडत असेल किंवा लवकर राग येत असेल तर मग हा कशाला बीपी वाढवून घेतोस असं आपण कॉमनली म्हणतो, तर तसं काही होतं का, म्हणजे तशी काही लक्षणं असतात का?
1: नाही, चिडल्यानंतर डेफिनेटली बीपी वाढणार, कारण आपल्या हार्मोन मध्ये सिम्पथेटिक ऍक्टिव्हिटी म्हणतो, तर ब्रेन मधून जी हार्टला एक नस जाते ती स्टिम्युलेट झाल्यानंतर आमचं हार्ट अटॅक वाढतं, ब्लड प्रेशर वाढतं. नुसतं चिडण्या असं नाही, तुम्ही कॉफी घेतला, स्मोकिंग केला, फास्ट वॉकिंग करून आला, सबकॉन्शियसला स्ट्रेस असेल, तेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर केले तरी सो फरक असतो. एवढंच नाही, तुम्ही सकाळची बीपी वेगळी असते, थोडी संध्याकाळची बीपी वेगळी असते, तो डे टू डे व्हेरिएशन पण होऊ शकते. आणि हे जे मी कारण रिझन सांगितले आता ह्याने सुद्धा ब्लड प्रेशर फ्लक्च्युएशन होऊ शकतं. आणि ह्याचा अर्थ नाही तुमचा प्रश्न मॅडम की तुम्ही म्हणलाय की चिडलं तर बीपी झाली त्यांना. येस बीपी वाढतो पण थोड्या वेळाने ते नॉर्मल होतं. किंवा असं लक्षात नाही की बाबा जे माणूस चिडतो त्याचं बीपी हाय आहे असं सुद्धा नाही
0: आहे.
1: बरोबर. आपण म्हणतो वाढलेलं असते पण डायग्नोस करायला ज्यावेळेला मी सुरुवातीला म्हणलंय की आपण कंटिन्युअस रीडिंग करून मग डायग्नोस केलं जात.
0: बरोबर. म्हणजे बीपी आणि शुगरच्या आजारांमध्ये युजली आपण लोकांना म्हणत असतो की हा तुमची चिडचिड जास्त होत असेल तर हा शुगर वाढली वाटते यांची असं बोललं जातं नॉर्मली, किंवा बीपी वाढली असंही म्हटलं जातं. तर त्याचा फारसा असा काही संबंध नाही आहे.
1: नाही, त्यावेळेला ट्रान्झिन्स वाढू शकते बीपी. असं नाही की बीपी वाढले म्हणजे तुमचे डोळे फिरतात जीभ वाकडी होते हे असं आपण कल्पना केलेली गोष्टी असते.
0: अच्छा अच्छा.
1: नॉर्मल सायलेंट माणसाचा पण बीपी वाढू शकतो.
0: मग हे ब्लड प्रेशर आपलं वाढल्यामुळं सर आणखीन काय काय आपल्याला होऊ शकतं, म्हणजे जास्तीचा त्रास?
1: हा, आता जसं मी एक उदाहरण दिलं मर्सिडीज बेंज गाडीचा, ब्लड प्रेशर जर तुम्ही जर कंट्रोलमध्ये नाही ठेवले ठीक आहे, त्याचा परिणाम हार्टवर इफेक्ट होऊ शकतं. हार्टचे जे ठोके वाढू शकते, लॉंग थोडे वर्ष गेले 5 ते 10 वर्ष हार्ट जरा वीक होऊ शकतो. हाय ब्लड प्रेशरनं ब्रेनमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतं, पॅरालायसिस होऊ शकतो, रक्ताची वाहिनी फुटू शकते. हाय ब्लड प्रेशरनं कोमामध्ये पण येऊ शकतो, किडनीवर इफेक्ट होऊ शकतो. तर ब्लड प्रेशर कसं आहे, इनडायरेक्टली ब्लड प्रेशर आले की शुगर येऊ शकतो, शुगर आले की बीपी येऊ शकतो. हे कॉम्प्लिकेशन एकमेकाला लिंक असते.
0: मग याला आपण एकदा चालू झालं की कायमच औषधांसोबत राहावं लागतं?
1: ते सांगितलं ना मॅडम, सुरुवातीला आपण कुठल्या सरकमस्टन्स, एज किती आहे, प्रायमरी हायपरटेन्शन आहे का सेकंडरी हायपरटेन्शन आहे, रिस्क फॅक्टर्स काय आहे, किती स्टेज मध्ये आहे, जसं बॉर्डरलाईन आहे, स्टेज 1, स्टेज 2 कॉम्प्लिकेशन मध्ये आलेले आहेत, ते सगळं असेस करून गोळ्या घ्यायला लागतात. बीपी म्हणलं तर एकच बीपी जण असतो, जी ट्रान्झियंट फॉर टाइम बिंग वाढलेला आहे, तिने रिव्हर्स पण होऊ शकते. मी सांगितलं ना वरची बीपी सिस्टोलिक 10% कमी होऊ शकते योगानं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यानंतर, खाण्यात बदल केल्यानंतर, वॉकिंग बदल केल्यानंतर, स्ट्रेस कमी केल्यानंतर, तसंच डायस्टोलिक 5 mmHg कमी होऊ शकते.
0: अच्छा. मग हे बीपी आपल्याला होऊच नाही, ब्लड प्रेशर आपल्याला येऊच नाही म्हणून आपण काय प्रिकॉशन घेऊ शकतो?
1: जसं आपण सुरुवात केली की ब्लड प्रेशर काय येतं आपल्याला, इटियोलॉजी म्हणतो आपण, जसं मी तुम्हाला सांगितलं आजकाल की स्ट्रेस हॅबिट्स, स्मोकिंग, ड्रिंक्स असू दे, किंवा खाण्याचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. आता तुम्ही बघा रेडीमेड काय असेल ते बाहेर जाऊन खाते, एक्सरसाइज नाही आहे. तर ह्या जर हॅबिट्स जर आपण कल्ट म्हणजे चेंज केले आपल्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, हेल्दी खाणं इन द सेन्स कोलेस्ट्रॉल फ्री डाएट, दररोज वॉकिंग, योगा, प्राणायाम, हे ना ब्लड प्रेशर बरेच कमी होऊ शकतो. वेट लॉस इज इम्पॉर्टंट फॅक्टर.
0: मला वाटतं बऱ्याच आजारांमध्ये वाढलेलं वजन हे खूप कारणीभूत ठरतं, ज्याच्यामुळे आपल्याला बरेच आजारपण येऊ शकतात. तर हे वजन नियंत्रणात ठेवणं सर खूप कठीण काम झालेलं आहे असं वाटतं बऱ्याच जणांना. तर त्या संदर्भात आपण म्हणजे काय खाण्यापिण्याच्या बाबतीत म्हणा किंवा अशा काही टिप्स देऊ शकतो का?
1: डेफिनेटली कठीण काम नाही, आपण मेंटली कठीण करून घेतलेलं आहे.
0: अच्छा.
1: आपल्या हॅबिट्स तसे डेव्हलप झालेले आपण अगोदर तुम्ही बघितलं ना, खेडेगावला जावा तुम्ही किंवा अगोदरची माणसं बघा, घरचं जेवण जेवायचे, तूप खायचे, लोणी खायचे. आजकाल काय काय साधी भाजी आमटी भाकरी केलं कोण खात नाही, चविष्ट जेवण पाहिजे, बिर्याणी पाहिजे, सगळे डीप फ्राईड आयटम असते. आणि एस्पेशली घरचे फ्राईड आयटम चालतात, बाहेर तुम्ही फ्राईड आयटम तुम्ही जेवला तर रिफाईंड ऑइल नसते, फिरून फिरून ते तेला तळले जाते, एका तेलात म्हणजे भजी तळलं, तेच वडा केलं, पुरी केली, त्यांना कोलेस्ट्रॉल जास्ती असत, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड जास्ती होते. आणि ते इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की वेट वाढायला. दुसरं आपण एका ठिकाणी बसून असतो, सेडेटरी लाईफस्टाईल.
0: बरोबर.
1: अगोदर गाड्या तुम्ही बाईक होते ते किक स्टार्ट असायचे, त्यावेळे किक मारलं तर जरा वेट एक्सरसाइज व्हायचं, आता नुसतं बटन स्टार्ट पाहिजे. आता तर नुसतं AI टूल असल्यानंतर नुसतं ऑर्डर्सवर देते, बोटं पण चालू होत नाही. तो जेवढा आपण ऍडव्हान्स मध्ये जातो हे सगळं रिस्पेक्ट वाढत जाणार.
0: बर, शेवटी म्हणजे आपल्या लिस्नरना आपण काय सांगू की आपली जी बदललेली जीवनशैली आहे ती थोडी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आता आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत?
1: नाही, बरेच लोक स्ट्रेस आहेत स्ट्रेस आहेत म्हणतात, पण ज्यावेळेला पण स्ट्रेस आहे म्हणतो आपण शांतपणे एक दिवस बसून अनालाइज करायला लागणार की स्ट्रेस का आहे, मॉडिफायबल आहे का नॉन मॉडिफायबल आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की दररोज आपल्या कामात तिथे जायचं आहे, हे आहे हे फेस करायला लागणार आमचं, तुम्ही मेंटली ऍडजस्टमेंट व्हा त्याला, त्यांना बरेच तुमचं मी म्हणते हा बाबा असं गेल्या असं स्ट्रेस असणार आहे तर तुमचं बरेच टेन्शन कमी होतं. दॅट इज फर्स्ट थिंग. टाइम सिरीज जेवण जेवणे, एक्स्ट्रा सॉल्ट मीठ न खाणे, वेट रिडक्शन, अवॉइड फॅटी फूड्स, हे इम्पॉर्टंट राहणार. आणि महत्वाचं म्हणजे आजकाल कुणालाही बीपी येऊ शकतं, 20 वर्षाच्या मुलाला येऊ शकतं, 50 वर्षाच्या मुलाला येऊ शकतं, 70 वर्षाच्या माणसाला येऊ शकतं. त्यामुळे रेग्युलरली इयरली वन्स पिरियडिक चेकअप जनरल चेकअप करणे हे गरजेचे आहे आजकाल.
0: अच्छा, आणखीन एक प्रश्न विचारायचा राहून गेला सर, की काही लोकांना अशी सवय असते की बीपीची गोळी ही कायम आपण म्हणजे रोज घेतली पाहिजे, त्याचं जे टायमिंग फिक्स आहे त्या टायमिंगला. पण बरेच लोक असे करतात की एखाद्या वेळेस घेतात, मग एखाद्या वेळेस मिस होते, मग कधी तर लक्षात येतं, मग त्यावेळी घेतली जाते, किंवा एक दोन दिवस घेतही नाहीत काही कारणास्तव. मग अशा वेळी आपल्या तब्येतीवर काय दुष्परिणाम होऊ शकतो?
1: नाही, एखादा दिवस तुमची बीपीची गोळी मिस केली तर काही फरक पडत नाही.
0: बरं,
1: कारण कसं असते ते गोळी 24 तास लॉंग ऍक्टिंग ड्रग्स असते. एक दोन दिवस समजा ट्रॅव्हल केलं किंवा आजारी पडलो, संडास उलटी झाली, काही कारणामुळे घेता आले नाही, ते काही प्रॉब्लेम नाही. पण काही जण असे आहेत की आठवड्यात मी एकदाच घेतली गोळी, मला बरं वाटलं, पुढच्या आठवडी घेतली, 15 दिवसात नाही एकदा घेतली, मला काही प्रॉब्लेम नाही, हा लोकांनी प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला आणि उदाहरण सांगितलं, मर्सिडीज बेंझची गाडी. ब्लड प्रेशर जास्ती झाल्यानंतर फ्लक्च्युएशन जर झालं तर ऑर्गन्सवर परिणाम होऊ दुष्परिणाम होऊ शकतो
0: आणि
1: मग कॉम्प्लिकेशन मध्ये येऊ शकतं. चुकून एखाद्या दिवस विसरली गोळी तर काही प्रॉब्लेम नाही, एक दोन दिवस विसरले काही प्रॉब्लेम नाही, पण एकदा घेतली, अर्धी घेतली, परवा दिवशी घेतली, आज नाही घेतली, हे डेंजरस आहे.
0: अच्छा, बरोबर. कारण असे बरेच लोक सांगत असतात की आपल्याला विसरली जाते किंवा एक दोन दिवस घेतो नंतर मग गॅप होतो परत घ्यायला चालू करतो, तर अशा लोकांना थोडंसं रिस्की होऊ शकतं. हायपरटेन्शन बद्दल आज आपण बोलतोय सर, आणि खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलीत. अर्थात बीपी आणि शुगर हे जरी आपल्याला ऐकण्यात जेवढं इझी वाटतंय आणि जेवढं कॉमन लोक घेतात तेवढं इझी पण नाही आहे, कारण त्याच्यामध्ये हाय रिस्क पण खूप आहे जर आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही, डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर. आणि या महत्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल थँक्यू सो मच सर.
1: थँक्यू मॅडम, धन्यवाद.
0: हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा, हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण हायपरटेन्शन बद्दल ऐकत होतो. आणि आपल्यासोबत होते डॉक्टर ज्ञानेश मोरकर, जे जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि युनिट हेड आहेत जनरल मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये, तसेच केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट फिजिशियन सुद्धा. कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. वेणू ध्वनी हे रेडिओ केंद्र तुमच्या आवडीचं आहेच, पण त्यात अजून सहभागी व्हा, त्यातल्या अनेक कार्यक्रमांचा लाभ घ्या. त्यात अनेक सामाजिक कार्यक्रम तुमच्यासाठी सादर केले जातात, इंटरॅक्शन असतं, यात सहभागी व्हा, हेच मला तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. धन्यवाद. नमस्कार.

नमस्कार, मी डॉक्टर हेमलता शेटे, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ रोगनिदान, काही श्री BMK कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालय आणि KLE आयुर्वेद हॉस्पिटल इथे काम करत आहे. आजचा विषय स्किन केअर इन आयुर्वेदा. त्वचा ही माणसाच्या शरीराचं एक महत्वपूर्ण अवयव आहे आणि शरीर रचनेत पंचेंद्रिय पैकी एक आहे. त्वचा प्रत्येक माणसाच्या आत्मविश्वासावर प्रभाव सोडण्यात सक्षम असते. प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर व आकर्षक दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये सुंदर, तेजस्वी आणि ओजस्वी त्वचा प्रत्येकाला आवडते. परंतु आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात व्यक्तीला स्वतःच सौंदर्य टिकवण्यासाठी त्वचेची निगा राखणे अत्यंत आवश्यक होऊन बसलेला आहे. याची जाणीव प्रत्येकाला झालेली आहे. त्यासाठी प्रत्येक जण आपल्याला आपल्या प्रकारे प्रयत्न करत आहे. विशेषतः महिला आकर्षक एवं सुंदर दिसण्यासाठी आपल्या त्वचेच्या आरोग्यावर विशेष ध्यान देताना दिसतात. आजकालच्या जीवनात धावपळीचा आणि प्रदूषित वातावरणाचा परिणाम सर्वप्रथम शरीराच्या सर्वात महत्वपूर्ण अशा त्वचेवर विपरीत होताना दिसून येतो. विशेषतः तो चेहऱ्यांवर होताना दिसून येतो. बाहेरील वातावरण, ऊन, धूळ, गर्मी इत्यादीचा दुष्परिणाम सर्वप्रथम चेहऱ्यांवरील त्वचेवर दिसून येतो. त्यात आजकालच्या जीवनशैली आणि तणाव याचाही दुष्परिणाम त्वचेवर होताना दिसतो. चला तर मग आज आपण आपल्या त्वचेची निगा कशी राखावी आणि त्यासाठी आयुर्वेद कशा पद्धतीने आपली मदत करतो यावर बोलूया. आयुर्वेदाचा मूळ उद्देश हा मानवी जीवन संपूर्णपणे निरोगी आणि स्वास्थ्य ठेवणे हा आहे. भारतीय आयुर्वेद शास्त्रात जीवन नैसर्गिक पद्धतीने जगण्यावर भर दिले जात. आयुष्य आणि आरोग्य हे आयुर्वेदाचे प्रमुख दोन उद्दिष्ट आहे. आज भारतीय जनमानसामध्ये आणि विदेशी जनमानसामध्ये नैसर्गिक जीवन जगण्याकडे ओढ दिसता. पाश्चात्य जीवनशैलीपेक्षा भारतीय जीवनशैली स्वीकारून नैसर्गिक रूप स्वरूपात निर्माण झालेले वस्तू वापरण्याकडे भारतीयांचं कळ वाढत असताना दिसतोय. आयुर्वेदमध्ये स्किन केअर साठी नैसर्गिक औषधींचा उपयोग केला जातो. त्यात कुठलाही रासायनिक पदार्थ वापरण्यात येत नाही, त्यामुळे त्याची कुठलीही किंवा कमी साइड इफेक्ट दिसू येतात. त्यात अत्यंत सुरक्षित एवं परिणामकारक असे उपाय केले जातात. आयुर्वेद अनुसार मानवी प्रकृती आणि स्वास्थ्य या तीन दोषांवर अवलंबून असतात. त्वचेवर सुद्धा या तीन दोषांचा प्रमुख प्रमाणे प्रभाव दिसून येतो. ते दोष आहेत वात, पित्त आणि कफ. ज्या माणसामध्ये वात दोष प्रभावी असतो त्याची त्वचा अत्यंत कोरडी, रफ असे असते. अशा त्वचेवर सुरकुत्या लवकर पडत असतात आणि वात दोष म्हणून त्वचेचे मॉइश्चर लेवल सुद्धा स्थिर नसते. तसेच पित्त दोष प्रभावी असलेल्या माणसाची त्वचा ही अत्यंत तेलकट आणि संवेदनशील असते. असा त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स येण्याची शक्यता असते. कफ दोष असलेले माणसाची त्वचा ही स्निग्ध आणि निस्तेज असते, म्हणजे डल असते. अशा प्रकारचे त्वचाची निगा आणि आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी पद्धती अवलंबावी लागते. वेगवेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांच्या दोषानुसार त्वचेची निगा कशा पद्धतीने राखावी जावी याबद्दल मी आता तुम्हाला सांगते. नंबर एक, जर तुमची त्वचा अत्यंत कोरडी आणि रफ असेल व सुरकुत्या पडल्या असतील तर तुम्ही मॉइश्चरायझर रेग्युलरली वापरायला पाहिजे. तसे मार्केटमध्ये खूप मॉइश्चरायझर अवेलेबल आहे, पण घरगुती जर तुम्हाला मॉइश्चरायझर म्हणून काही वापरायची इच्छा असेल तर सगळ्यात चांगलं मॉइश्चरायझर म्हणून तुम्ही लोणी, साई, एलोवेरा हे वापरू शकता. मॉइश्चरायझर व्यतिरिक्त अशा स्किनच्या व्यक्तींनी अभ्यंग, त्याला आपण मसाज म्हणतो, फेशियल मसाज केल्याला कधीही प्रभावी ठरेल. तर फेशियल मसाज किंवा अभ्यंगासाठी तुम्ही तिल तेल, बदाम तेल, कुमकुम आदी तेल इत्यादी वापरू शकता. जर आपली त्वचा ही तेलकट आणि संवेदनशील असेल तर अशा त्वचेवर सूर्यकिरणांचा अत्यंत विपरीत परिणाम होत असतो. त्यासाठी हा अशा त्वचेचे व्यक्तीनं त्वचेची निगा राखण्यासाठी सनस्क्रीनचा सतत वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच
गुलाब तेल, खोबरेल तेल पासून तुम्ही अभ्यंग करू शकताय. अशी त्वचा असलेल्या त्वचेची स्वस्थता राखली पाहिजे त्यासाठी साबण योजी रोज वॉटर किंवा मध कद किंवा ॲलोवेरा मध्ये चंदन किंवा नीम पावडर मिसळून चेहरा धुता येतो. ज्यांची त्वचा स्निग्ध आणि निस्तेज असती अशा व्यक्तींनी रेग्युलरली एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमितपणे फेस पॅक वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ण्य द्रव्य न बनवलेलं फेस पॅक वापरले जावा. जर अभ्यंग करायचे असेल तर अशा व्यक्तीनं ग्रेप सीड किंवा जोजोबा ऑइलचा वापर करावा. अभ्यंगापेक्षा ह्या अशा व्यक्तीत फेस पॅक्स जास्त इफेक्टिव्ह ठरलेले आहेत. तर मित्रांनो, ही सर्व माहिती मी वरवर आपल्याशी आपल्याला दिलेली आहे. व्यवस्थित प्रत्येक व्यक्तीला पर्सनलाइज स्किन केअर घ्यावी लागते. ज्यांना अशी विशिष्ट माहिती हवी आहे त्यांनी कृपया करून केली आयुर्वेद हॉस्पिटल किंवा केली काहे श्री बी एम कणकणवाडी आयुर्वेद महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि स्किन केअर बद्दल संपूर्ण माहिती घ्यावी. शेवटी ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल किंवा टाइम नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थित बॅलन्स डाईट घेणे आणि नियमित 3 ते 4 चमचे जेवणात तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरा, दररोज 7 ते 8 तास शांतपणे रात्रीची झोप घेणे. चौथा, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे. ह्याच्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम ह्यांचा उपयोग करू शकताय. पाचवा, आयुर्वेदातील रसायन औषधी जसं खदीर, गुडुची, महातिक्त, आमलकी, रसायन ह्याचा तुम्ही सेवन नित्य प्राशन करू शकताय. शेवटी, ज्यांना आपल्या त्वचेची विशेष निगा राखणे शक्य नसेल अशांना आवश्यक काही गोष्टी करण्यासाठी मी आग्रह करते. एक, दररोज वेळेवर व्यवस्थितपणे बॅलन्स डाईट घेणे, नियमित 3 ते 4 तूप चमचे तुपाचा सेवन करणे. दुसरं, भरपूर पाणी पिणे, त्यात कोमट पाणी असेल तर उत्तम. तिसरं, दररोज 7 ते 8 तास शांतपणे झोप घेणे. चौथं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणे, ह्यासाठी तुम्ही व्यायाम, योगा, प्राणायाम इत्यादी करू शकताय. पाचवं, आयुर्वेदिक रसायन चं नित्य प्राशन करणे. ह्याच्यात तुम्ही खदीर, गुडचादी, महातिक्तक किंवा आमलकी रसायनचा प्रयोग करू शकताय. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्किन त्वचेच्या विषयी काही माहिती किंवा ट्रीटमेंट किंवा तुम्हाला कस्टमाइज स्किन केअर ची आवश्यकता असेल तर तुम्ही आमच्या हॉस्पिटल केली आयुर्वेद हॉस्पिटल ला भेट देऊ शकताय. थँक्यू.

0: डेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

0: नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे काय. म्हणजेच याला आपण लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण आज जाणून घेणार आहोत आणि याच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर विनायक कोपर्डे, जे बाल मनोरोग तज्ज्ञ आहेत. केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत. त्याचसोबत केलीज जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. सर, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद मला बोलवल्याबद्दल.
0: आज आपण अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर बद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजेच शॉर्टकटमध्ये आपण याला ADHD असं म्हणू शकतो. तर ते म्हणजे नेमकं काय
1: ADHD? तुम्ही सांगितल्याप्रकारे हा एक अगदी सामान्य कॉमनली असणारा लहान मुलांमध्ये सापडणारा एक प्रकारचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये मुलांची मनोएकाग्रता किंवा कॉन्सन्ट्रेशन करण्याची क्षमता वयोमानाप्रमाणे कमी असते. त्याच्याबरोबरच हायपर ऍक्टिव्हिटी म्हणजे अतिचंचलता, किंवा ज्याला आपण म्हणतो की भरपूर चुळबुळ करणे किंवा एक जागी स्वस्थ न बसणे, अस्वस्थ वाटणे किंवा सारखी हालचाल कंटिन्युअस आपण करत राहणे, अटेन्शन डेफिसिट आणि हायपर ऍक्टिव्हिटी. ह्याच्याबरोबरच ह्याचा तिसरा एक पैलू आहे, त्याला आम्ही इम्पल्सिव्हिटी म्हणतो. इम्पल्सिव्हिटी म्हणजे काय की एकदम आवेगानं रिॲक्ट करणं, म्हणजे दोनदा न विचार करणं. कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली तर एकदम उद्वेग, भावनांचा असू दे किंवा आपल्या वागणुकीचा, राग मारणं, टाकणं, उडी मारणं किंवा एकदम डेंजरस कामं करणं, जसं की रस्त्यावर एकदम न बघता पळणं किंवा एखाद्या गोष्टीला हट्ट धरला की कंटिन्युअस आपण अजिबात न सोडणं. त्याचप्रकारे किशोरवयीन मुलांच्या मध्ये इम्पल्सिव्हिटी म्हणजे एकदम रिस्की बिहेव्हिअर्स मध्ये इन्वॉल्व्ह होणं, जसं की ॲडिक्शन्स किंवा चॅलेंजेस, दुसऱ्यांच्याकडून चॅलेंजेस घेऊन हे तुला जमतं का, हे नाही जमत, रॅश ड्रायव्हिंग, अशा प्रकारचे इम्पल्सिव्ह किंवा आवेगतापूर्ण असलेली आपली बिहेव्हिअर. तर हे तीन पैलू, अटेन्शन, हायपर ऍक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी, ह्या तिन्हीमुळे आपण त्याला ADHD म्हणतो. ही ADHD हा एक प्रकार आपल्या लहान मुलांच्या मध्ये अतिशय कॉमन, म्हणजे 3 ते 5 मुलं, 100 मुलं घेतली आपण तर 3 ते 5% मुलांना ह्या प्रकारचा ह्या प्रकारची समस्या असू शकते. आपण एक वर्ग घेतला सामान्यतः 50 मुलांचा, तर त्यात मिनिमम 2 ते 3 मुलं आपल्याला अशी दिसून येतील ज्यांना ADHD किंवा हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रॉब्लेम असू शकतो.
0: मग ही जे अशी जी लक्षणं दिसतात किंवा म्हणजे हे जे आहे आता ADHD, त्याची काय कारणं असू शकतात? म्हणजे जेनेटिक असतं की हा ठीक आहे असंच होतं किंवा कालांतरानं बदल होतो, काय नेमकं?
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मग ADHD हा एक प्रकार आहे जो अतिशय अनुवंशिकरित्या बघितला जातो, आणि जर एका व्यक्तीला घरातील ADHD असेल तर 80% चान्स असतो की त्याच्या आजूबाजूच्या, म्हणजे अगदी भाऊ बहीण, आई वडील किंवा काका मामा अशी जवळची संबंधामध्ये आणखी एकट्या कुणाला तरी 80% नक्कीच हा प्रकार असतो. म्हणजे हा एक अनुवंशिक प्रकार आहे. जी गुणसूत्र आपण आई वडिलांच्या कडून घेतलेली असतो ती म्हणजे काही तयार करत नाही, त्यांनाही ती वरच्या पिढीतूनच आलेली असतात. तर अशा प्रकारे हा एक ADHD प्रकार आपल्याला जाणून होतो. त्याच्या बरोबरच ज्या मुलांना आपण एपिलेप्सी म्हणतो, एपिलेप्सी किंवा सीजर्स येणं, त्या मुलांच्या मध्ये हा प्रकार जास्त असतो. ज्या मुलांची बौद्धिक वाढ कमी असते त्यांनाही ADHD होण्याचं प्रमाण जास्त असते. ऑटिझम सारखा जो प्रकार आहे मुलांच्या मध्ये, त्यांनाही हायपर ऍक्टिव्हिटी आणि ADHD प्रकार जाणून येतात. साधारणतः आणखी थोडी कारणं आहेत जी आपण बघतो. ज्या मुलांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा मुलांनाही कॉन्सन्ट्रेशन करता येत नाही किंवा कधी कधी ती चंचल होतात. त्याचबरोबर तापाने किंवा मेंदूज्वराने त्रस्त झालेली मुलं पुढे जाऊन त्यांना हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशनचा प्रकार होऊ शकतो. त्याचबरोबर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात थोडेफार मुलांना, त्याच्यानेही होऊ शकतं. एकंदर काय की अनुवंशिकता, त्याचबरोबर थोड्या प्रमाणात दुसरी जी कारणं आपण बघितली, ह्यापैकी कोणत्या तरी एका कारणामुळे ADHD हा प्रकार आपल्याला जाणून येत.
0: मग हे जे आता ADHD आहे म्हणजे लक्ष विचल

0: नको नकोत्या जागी फिरणं हिडणं स्फरणं उडणं किंवा घराबाहेर पळून जाणं आणि अशा ठिकाणी जाणं जिथं आपण त्यांना धरू शकत नाही. मग 1.5 वर्षापासून ते अगदी 18 वर्षापर्यंत 80% प्रकार आपल्याला बघायला मिळतात. 18 वर्षानंतरही सौम्य प्रमाणात ADHDचा प्रकार आपल्याला कंटिन्यू होऊ शकतो. पण साधारणतः ज्या वेळेला मुलं चालायला सुरू करतात आणि ज्या वेळेला मुलांना शाळेत घातलं जातं, जसं की 3-4 वर्षात त्यांना शाळेत शांत बसणं गरजेचं आहे, एका जागी बसणं, न उठणं, सांगितलेलं ऐकणं, लक्ष केंद्रित करणं, अभ्यासावर लिहिणं, ह्या गोष्टी ज्या वेळेला सुरू होतात आणि जर मुलाला हायपर ऍक्टिव्हिटी किंवा लो कॉन्सन्ट्रेशन असेल त्यावेळेला हा प्रकार आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येतो.
1: याची प्रमुख लक्षणं तरी काय असू शकतात सर?
0: तर जसं आपण डिस्कस केलं की याचे 3 पैलू आहेत. पहिला पैलू इनअटेन्शन, म्हणजे अटेन्शनची कमतरता. मग ते आपण कसं ओळखू शकतो की मुलाचं लक्ष नसणं, जर आपण जेव्हा त्याच्याशी बोलत आहे, वर्गात बसलेलं असताना त्याचं फळ्याकडे किंवा शिक्षकांच्या शिकवणीकडे लक्ष नसणं, भरपूर विसरणं, रोज पेन्सिल, इरेजर, शार्पनर, बुक्स किंवा दप्तर किंवा बॉक्स, खाण्याचा डबा विसरून येणं काही ना काही, सांगितलेले इन्स्ट्रक्शन्स लक्षात न ठेवणं, जर आई वडिलांनी सांगितले की हे जाऊन तू ह्यांना दे इकडं आहेत, ते अंडरस्टँड करून ते समजून घेणं आणि ते विसरणं हा प्रकार असतो. त्याचबरोबर ज्या कामांना भरपूर कॉन्सन्ट्रेशन लागतं, जसं की आपल्याला लिहायला पाहिजे, होमवर्क करण्यासाठी किंवा वर्गात बसून 2 पानं लिहून काढायची आहेत, त्याला भरपूर मनोएकाग्रता लागते लिहिण्याच्या कामासाठी. आणि मग हे क्लासवर्क इनकम्प्लीट राहणं किंवा भरपूर वेळ लावणं लिहिण्यासाठी, स्लो रायटिंग ज्याला आपण म्हणतो, तर हे इनअटेन्शन किंवा लो कॉन्सन्ट्रेशनमुळे होतं. दुसरा पैलू कोणता आहे? हायपर ऍक्टिव्हिटी. एका जागी स्वस्थ न बसणं, हातपाय कंटिन्युअसली काही ना काही करत असतील, त्याचबरोबर मध्ये मध्ये बोलणं, प्रश्न न विचारला तरी सर्वात पहिली हात न उचलता उत्तर देणं, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो की हायपर ऍक्टिव्हिटी किंवा ऍज इफ म्हणजे काहीतरी मोटर लागले आतमध्ये आणि कंटिन्युअस फिरत आहे, रेस्टलेसनेस, अस्वस्थता, तो एक प्रकार झाला. तिसरा पैलू हा इम्पल्सिव्हिटी. इम्पल्सिव्हिटी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आवेग, दोनदा न विचार करणं, मनात आलं हे बोलायचं आहे बोलून टाकलं, त्याचे परिणाम काय होतील याचा विचार अजिबात नाही, मनात आलं की ह्याला ढकलायचं आहे मारायचं आहे करून टाकलं. आणि ह्या सगळ्या इम्पल्सिव्ह आवेगपूर्ण आपल्या वागणुकीमुळं 2-3 सेटिंग्स मध्ये असायला पाहिजे. फक्त ते घरात आहेत, शाळेत नाहीत किंवा बाहेर गेलेले नाहीत, मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. मग ते ऍटलिस्ट आयदर आउटडोर्स जिथं खेळत आहे मुलगा, तिथं, शाळेमध्ये, घरामध्ये, किंवा आपण बाहेरच्या जागी गेलेले असो, अशा 4 जागांपैकी ऍटलिस्ट 2 जागांमध्ये हे सिम्पटम्स असतील तर त्याला आपण ADHD म्हणू. आणि जर ही लक्षणं 18-20 वर्षानंतर आली तर त्याला ADHD म्हणू शकत नाही आपण. जे काही ADHD आहे त्याची लक्षणं आपल्याला लहानपणीच दिसून यायला पाहिजे. 6-12 वर्षामध्ये आपल्याला ही लक्षणं दिसून आली आणि त्याच्यामुळे जर भरपूर त्रास होत असेल, मुलाची शिकवणी मागे पडत असेल, त्याच्या बिहेव्हिअरमुळे मित्र होत नसतील, आई वडिलांना मनस्ताप होत असेल त्याच्या बिहेव्हिअरमुळे, तर ह्या सगळ्या लक्षणामुळे ज्या वेळेला डिफिकल्टीज वाढत जातात त्यावेळेला आपण त्याला ADHD असं म्हणू शकतो.
1: अच्छा, मग आता जसं आपण लहान वयाचं जर एक एक्झाम्पल घेतलं की आपण म्हणतो ना की हा ह्याचे वडील सुद्धा एवढेच खोडकर होते किंवा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या, त्यामुळे हा असाच आहे असं आपण ग्रँटेड घेतो एकदा, आणि त्या म्हणजे कधी वाढत जातात किंवा आपण लक्ष नाही ठेवलं तर बऱ्याच अपघात सुद्धा छोटे मोठे होत असतात, तर अशा वेळी म्हणजे ह्या लहान मुलांचं जसं जसं वय वाढेल तसं तसं हे प्रमाण थोडं कमी येतं की मग त्याला ट्रीटमेंटचीच गरज आहे?
0: 2 प्रकार आहे त्याच्यामध्ये. आपल्याला समजून घ्यावं लागेल की चंचलपणा आणि खोडकरपणा हा बालपणीचा सामान्य गुण,
1: अच्छा,
0: म्हणजे तो नॉर्मली असतोय सगळ्यांच्यामध्ये. पण ADHD हा एक तीव्र प्रकार आहे, त्यामुळे नॉर्मल खोडकरपणाला आपण ADHD म्हणू शकत नाही. ज्या वेळेला आपल्याला समजून येते की हा चंचलपणा आणि खोडकरपणा हा इतका वाढीला लागला आहे की त्याच्यामुळे वर्गातील शिक्षक मंडळी त्रस्त आहे, मित्रमंडळी त्रस्त आहे, कुणी त्याच्याशी बोलण्याला आणि फ्रेंडशिप करण्याला तयार नाही आहे, घरातली मंडळी त्या तितकीच त्रस्त आहे, त्यावेळेला हा आपल्याला एडीएचडी असं म्हणू शकतो. जस जसं वय वाढत होईल तसं तसं आपल्याला समजून येतं की हायपर ऍक्टिव्हिटी कमी होत जाते, चंचलता

0: जी आपण शारीरिक चंचलता म्हणतो की एका जागी न बसणं, हातपाय कंटिन्युअस काही ना काही करत असणं, ती सर्वात पहिल्यांदा कमी व्हायला सुरू होते. पण कॉन्सन्ट्रेशन किंवा इनअटेन्शनचे जे प्रॉब्लेम्स असतील ते कंटिन्यू असू शकतात. त्यामुळे 12-13 वर्षांनंतरही ते कंटिन्यू असू शकतात. थोड्या 80% लोकांना 18 वर्षापर्यंत ADHDचे भरपूर सिम्पटम्स कमी होऊन जातात आणि त्याला त्याच्यानंतर अजिबात ट्रीटमेंटची वगैरे काही गरज लागत नाही. फक्त ज्याला आपण म्हणतो की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आणि आपल्या त्रुटी समजून घेऊन त्याच्यावर काम करणं, त्या गोष्टी केल्याने भरपूर प्रमाणात त्यांना मदत होते आणि त्याला ट्रीटमेंटची गरज नाही. ज्या वेळेला सिम्पटम्स मध्यम आणि तीव्र इंटेन्सिटीचे असतात त्यावेळेला आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे असं आपण सांगू शकतो.
1: जसं म्हणजे 1-1.5 वर्षाचं बाळ आपण जर घेतलं तर आपण म्हणतो एका जागेला बसतच नाही, तो लगेचच हे ओढ ते ओढ असं करतो, म्हणजे कायमच इकडं तिकडं पळत राहतो, अशा बऱ्याचशा कंप्लेंट असतात आणि मग ते लहान वयात ही अशीच करत असतात हा एक समज आहे. तर हे जे आहे यांना ट्रीटमेंटची गरज आहे का की हे हळूहळू कमी होतं? मग
0: नाही, जसं आम्ही बोललो की जेव्हा मूल चालायला सुरू करतं त्यावेळेला त्याला सगळीकडं जायची उत्सुकता असते, जग ओळखण्याची उत्सुकता असते, त्यामुळे तो एका जागी बसू शकत नाही. तर ही जी हायपर ऍक्टिव्हिटी आणि चुळबुळता आहे ती नॉर्मली म्हणू शकतो आपण ऍटलिस्ट 4 वर्ष होईपर्यंत, 2-4 वर्षापर्यंत जी असलेली हायपर ऍक्टिव्हिटी किंवा चुळबुळता चंचलता ही वयोमानाप्रमाणे अगदी नॉर्मल असू शकते. पण जी मुलं पुढे जाऊन ADHD त्यांना डेव्हलप होणार किंवा हायपर ऍक्टिव्ह असू शकतील त्यांना कसं ओळखावं? 2-4 वयातच ते आपण ओळखवू शकतो. कसं? अगदी भरपूर टँट्रम्स करणं, म्हणजे जर कोणती गोष्ट नाही मिळालं तर डोकं आपटून घेणं, चावून घेणं, दुसऱ्यांना इजा पोहोचवणं, अग्रेसिव्ह होणं. एक दोनदा तुम्ही TV चॅनलमध्ये बघितलंही असेल की थोडी मुलं आहेत ती, भरपूर न्यूजही झाली होती मोठ्या प्रमाणात की एका मुलानं दुसऱ्यांना इतकं मारलं की हॉस्पिटलला जायची वेळ आली.
1: बरोबर,
0: ठीक आहे. त्याचबरोबर अशा डेंजरस बिहेव्हिअर्स करणं की त्यातून न शिकणं, रस्त्यावर पडलं तर गाडी येणार हे माहीत आहे पण तरीही न शिकणं त्यातून, मग असे जेव्हा लक्षणं आपल्याला दिसून येतात की भरपूर प्रमाणात अग्रेसिव्ह आणि त्याचा इफेक्ट ओव्हरऑल त्यांच्या सेफ्टीवर, त्याचबरोबर झोप कमी येणं, आणखी सांगितलेली गोष्ट न समजणं आणि ती कंटिन्युअस त्याच बिहेव्हिअर्समध्ये गुंतलेलं राहणं, तर त्यावेळेला आपल्याला थोडं जागरूकीनं राहावं लागतील की ह्या 2-4 वयोगटातही ह्या मुलाला ADHD असू शकेल का, आणि त्यासाठी मग तेव्हा त्यांना इंटरव्हिन करावं लागतं. पण जर तुम्ही विचारलं की जी मुलं चंचल असतात 2-4 वर्षात ते नॉर्मली असू शकतं, पण अगदी सिरियस गोष्टी ज्या वेळेला घडत असतील त्यावेळेला आपल्याला अगदी बारकाईनं ते नजर ठेवावी लागते की हा प्रकार ADHD तर नाही ना, किंवा पुढं जाऊन ADHD नाही होणार ना.
1: मग समजा की ADHD ची लक्षणं आपल्या बाळामध्ये दिसत आहेत, मुलांमध्ये दिसत आहेत, तर अशा मुलांच्या पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: सगळ्यात पहिल्यांदा पालकांना जाणीव नसते की हा काही प्रकार आहे ADHD, म्हणजे अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी. आजी म्हणते की तू लहान असताना तू असाच होतास,
1: हो ना,
0: त्या किंवा आजूबाजूचे लोक म्हणतात की हा मुद्दाम करतो, हा त्याला तुम्ही हॉस्टेलमध्ये टाका किंवा त्याला पनिशमेंटची गरज आहे, किंवा आई वडील तुम्ही त्याला नीट बघत नाही त्यामुळे हा असा वागतोय. पण ही सगळी फक्त सुपरफिशियल एक्सप्लेनेशन झाले. मूळ कारण असतं ADHD. ADHD कशामुळे होतो? अनुवांशिक कारणामुळे मेंदूचा प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स ज्याला म्हणतो, पुढील भाग संदर्शनी भाग आहे, त्याची मॅच्युरिटी किंवा मायलिनेशन ज्याला म्हणतो आपण ती सावकाश घडत असते. त्यामुळे जसं मुलांना तुम्ही बघितलं असेल की थोड्या मुलांना बेड वेटिंगचा त्रास असतो, म्हणजे त्यांची लघवी करण्याची क्षमता अजून डेव्हलप झालेली नाही, ती वयोमानाप्रमाणे सावकाश डेव्हलप होते. त्याचप्रकारे कॉन्सन्ट्रेशनची ॲबिलिटी, अटेन्शन ॲबिलिटी ही कधी 3-5% मुलांच्या मध्ये सावकाश डेव्हलप होत असते आणि त्यामुळे हा प्रकार होतो. सगळ्यात पहिला पालकांनी ओळखावं की हा एक प्रकार आहे. मूल वाईट नाही आहे, पण ते ADHD जे काही मुलाला हा प्रकार आहे त्याच्यामुळे मूल ह्या प्रकारे वागत आहे. त्यामुळे फक्त ओरडणं किंवा धमकावणं किंवा स्ट्रिक्ट होणं, पनिशमेंट देणं किंवा हॉस्टेलमध्ये पाठवणं ह्याच्याने प्रश्न सुटत नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या मुलांशी पालकांनी कम्युनिकेशन कसं साधावं हेही महत्वाचं आहे. आता मूल इतकं चंचल असेल तर आई वडील नुसतं काय करतील, हे करू नको, इथं जाऊ नको, ते घेऊ नको, किंवा ब्लेमिंग ज्याला म्हणतो की तू सारखं वाईटच वागतोस, तू असाच आहेस, त्यामुळे हे नेगेटिव्ह कम्युनिकेशन पॅटर्न्स डेव्हलप होतात, ते अजिबात उपयोग पडत नाहीत आणि त्यामुळे मुलंही त्या सायकलमधून बाहेर पडायला त्यांना कठीण होतं. कम्युनिकेशन सुधारणं म्हणजे बॅलन्स्ड, ज्याला असं म्हणतो की ज्या वेळेला मूल चांगलं वागतं त्यावेळेला भरपूर लक्ष द्या किंवा त्याची प्रशंसा करा, त्याच वेळेला जर चांगलं वागत नसेल त्यावेळेला स्ट्रिक्ट राहणं महत्त्वाचं. मारून हा प्रकार कमी होत नाही, उलट काय होतं की हा प्रकार वाढत, त्यामुळे स्ट्रिक्ट राहणं. दुसरं पालकांनी काय समजून घ्यावं लागेल की मुलाला हायपर ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे त्याची एनर्जी भरपूर आहे, ती चॅनलाइज करणं कुठेतरी गरजेचं असतं. आणि आजकाल काय होतंय, मूल शाळेला गेलं जाऊन आलं अभ्यासात मागे पडतंय म्हणून ट्युशनला 2-3 तास, त्याच्यानंतर 1-2 तास घरामध्ये, तर 10 तास हे अभ्यासातच जातात आणि त्याच्यानं इरिटेशन वाढत जातं मुलाचं. आणि त्याचा नैसर्गिक गुण काय मुलाचा की ऍक्टिव्ह राहणं, बाहेर आउटडोर ऍक्टिव्हिटीज स्पोर्ट्समध्ये त्याला इंटरेस्ट आहे आणि ते कुठेतरी थांबवलं जातं. त्यामुळे ज्या मुलांना हायपर ऍक्टिव्हिटी आहे त्यांना ऍटलीस्ट 1 तास दिवसात, आयडियली सकाळी, जर एनर्जी चॅनलायझिंग स्पोर्ट्स म्हणजे ते रनिंग स्पोर्ट, फुटबॉल, बॅडमिंटन, स्विमिंग अशा गोष्टी जर करत असतील तर नॅचरली त्यांचं मन शांत होतं, कॉन्सन्ट्रेशन आणि हायपर ऍक्टिव्हिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. त्याचबरोबर वर्ग शिक्षकांशी संवाद साधणं हेही फार महत्वाचं आहे, त्यांच्याशी रेग्युलर कम्युनिकेशन करणं. काय होतंय, मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत किंवा हायपर ऍक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना कुठं बसवलं जातं, सगळ्यात मागच्या बेंचवर, आणि त्याच्यामुळे काय होते की अजूनही ते डिस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे जे काही 50% कॉन्सन्ट्रेशन असते ते 90% बिघडते आणि मग मागच्या बेंचवर असलेली प्रॉब्लेम्स तर सगळ्यांना माहितच आहेत की लहानसहान आवाज आला, खोडकर वृत्ती, ह्या सगळ्या जास्त वाढत जातात. त्यामुळे वर्ग शिक्षक आणि ज्याला क्लासरूम मॅनेजमेंट म्हणतो, ह्या मुलांना पुढं बसवणं, जवळ बसवणं, जबाबदारी देणं वर्गातली, बुक्स कलेक्ट करा किंवा मॉनिटर सारखे काम द्या किंवा सारखे हालचाल भरपूर असते त्यांची, त्यामुळे त्यांना 15 मिनिटाला काही उठून काम करण्याची आम्ही संधी दिली ना की त्यामुळे त्यांचं मन थोडंफार शांत होऊ शकतं. त्याचबरोबर नुसतं पनिशमेंट आणि ओरडण्यानं क्लासरूममध्ये पण काही उपयोग होणार नाही, अगदी अर्ध पेज लिहिलं तरी शाबाशी देणं, त्यामुळे मुलाला प्रोत्साहन मिळेल की आपण अजूनही भरपूर लिहिलं पाहिजे, तर अशा गोष्टी. त्याचबरोबर रिवॉर्ड सिस्टम म्हणतो आपण, स्टार चार्ट यूज करणं, म्हणजे चांगले बिहेव्हिअर झाले की त्याला बक्षीस देणं स्टारच्या प्रमाणे, टोकनच्या रूपात वगैरे, नंतर ते मूल त्याचा वापर करून कोणतीही आवडीची गोष्टी वगैरे घेऊ शकतो. तर हे सारे भरपूर बदल फक्त पालकांनीच नव्हे तर शिक्षकांनी, वर्गात, त्याचबरोबर आजूबाजूच्या व्यक्तींनी केल्याने ADHDची जी लक्षणं आहेत ती आपल्याला भरपूर प्रमाणात कमी झालेली दिसू शकतात.
1: जसं आपण आता शाळेचं सांगितलं की शाळेमध्ये मुलं लक्ष देत नाहीत, त्यासाठी जरा शिक्षकांनी हे बदल केले पाहिजेत, पण त्यासाठी आधी शिक्षकांच्याही हे लक्षात येणं खूप गरजेचं आहे की असं ही सगळी लक्षणं या मुलांमध्ये आहेत, त्यामुळे आपण स्पेशली यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण सर्वांच्या डोक्यामध्ये हेच असतं की हा हा थोडा आगाव आहे आणि खोडकर आहेत, मग ही लक्ष देत नाहीत त्यामुळे थोडी पनिशमेंट द्यावी, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात आणि खूप कॉमन घेतात हा विषय, ते म्हणजे एवढं सिरियस घेत नाहीत या गोष्टीला. तर याच्यासोबत सर आपल्याकडे काय ट्रीटमेंट आहे किंवा टेस्ट आपण अशा काही करू शकतो का की ही गोष्ट आपल्या लक्षात यावी?
0: येस, कसं ओळखता येतं आपल्याला ADHD? आजकाल काय झालंय की इंटरनेट आणि ह्याच्यामुळे भरपूर मुलं स्वतः स्वतः डायग्नोस करायला सुरू केलेत की मला ADHD आहे, माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, अभ्यास करता येत नाही, पण ते चुकीचं आहे. ते तज्ज्ञांना भेटून आपण लहानपणापासून जी त्यांची वृत्ती आहे, जे बिहेव्हिअर्स आहेत ते समजून घेणं, त्याचबरोबर कधी कधी काय होतंय की आपल्याला शाळेतील शिक्षकांच्याही संवाद साधावा लागतो आणि विचारावं लागतं की वर्गात कसं आहे मुला आणि काय बिहेव्हिअर असतं. आणि 90% शिक्षकांचं म्हणणं असते की त्याचं लक्ष असत नाही, बाहेर बघत असतो, डिस्ट्रॅक्टेड असतो, अभ्यासात मागे आहे किंवा एकदम रागाने रिप्लाय करतो किंवा मुलांशी जुळवून घेत नाही, जागा सोडतो. तर वर्गातील बिहेव्हिअर आणि पालकांनी सांगितलेल्या तक्रारी, ह्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशनसाठी थोडे टेस्ट आहेत आपल्याजवळ जे आपण हॉस्पिटलमध्ये करतो, त्यामुळे समजून येते की मुलाची कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी किती आहे. त्याचबरोबर आपल्याला ट्रीटमेंट म्हटलं तर एकतरी जसं सांगितलं की घरात बदल, शाळेत बदल, त्याचबरोबर मुलांना स्पोर्ट्स ह्यासारख्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पुश करणं, त्याच्यानंतरचा भाग जो आहे त्याला आपण बिहेव्हिअर थेरपी म्हणतो, जसं की पेरेंट ट्रेनिंग, म्हणजे पेरेंट्सना बिहेव्हिअर थेरपी हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये पालकांनी त्याचबरोबर मुलांनी आपले बिहेव्हिअर्स कसे चेंज करावेत. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे जे प्रकार आहेत ज्याच्यामुळे भरपूर मनस्ताप आणि त्रास जर शिक्षकांना वर्गात आणि पालकांना होत असेल त्यावेळेला ह्यासाठी औषधं सुद्धा आहेत आणि ही औषधं ऑलमोस्ट 50-60 वर्षापासून आपल्याजवळ आहेत आणि त्याचा इफेक्ट असा की ही औषधं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात आणि त्यामुळे ह्या औषधांचा वापर आपल्याला भरपूर प्रमाणात कधी कधी करावा लागतो ज्याच्यामुळे काय होईल की मूल अभ्यासात वगैरे मागे पडणार नाही आणि बिहेवियर त्याचं नीट होईल आणि नॉर्मली एका सिच्युएशनमध्ये त्याची वाढ होत राहील.
1: अच्छा मग सर म्हणजे ट्रीटमेंटचा तर भाग झाला किंवा टेस्ट काय करायचे आहे ते आपण सांगून दिलं, मग हा फक्त लहान मुलांमध्येच आढळून येतो की मोठ्यांनाही अशा काही अडचणी येऊ शकतात?
0: जसं आम्ही आता सांगितलं की ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी हा प्रकार नव्याने मोठ्याने येऊ शकत नाही, म्हणजे 18-20 वर्षानंतर सडनली येऊ शकत नाही. जर असे सिम्पटम्स त्यांना असतील तर त्याची भरपूर कारणं असतील, म्हणजे काहीतरी स्ट्रेसफुल वातावरण असेल, फोन गॅजेटचा भरपूर वापर होत असेल किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्यामुळे मग त्याला आपण ADHD म्हणू शकत नाही. पण लहान मुलांच्या मध्येच ही लक्षणं आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात आणि 80% कमी होतात 18 वर्षापर्यंत, 20% लोकांना ती पुढेही कंटिन्यू राहतात जीवनभर, म्हणजे 25 वर्षापर्यंत किंवा 40-50 वर्षापर्यंत सुद्धा कंटिन्यू असू शकतात. मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांना डिफिकल्टी प्लॅन करणं डिफिकल्ट, ऑर्गनाईज करणं आपल्या गोष्टी डिफिकल्ट होणं, कोणती गोष्ट किंवा काम टाळाटाळ करणं ज्याला प्रोकास्टिनेशन म्हणतो आपण, अगदी शेवटपर्यंत ढकलणं आणि त्यामुळे आपलं वर्क परफॉर्मन्स कमी होणं, लोकांशी संवाद साधताना इम्पल्सिव्ह म्हणजे रिलेशनशिप्समध्ये इम्पल्सिव्ह किंवा एकदम रॅश ड्रायव्हिंग किंवा ऍक्सिडेंट्स भरपूर होणं, अशा प्रकारची लक्षणं जेव्हा मोठ्यांमध्ये दिसून येतात त्यावेळेला जे ADHD मुलांच्या मध्ये असते ते कुठेतरी ओळखलं गेलेलं नसते आणि त्याचे इफेक्ट्स हे प्रौढांच्या मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतात.
1: अच्छा मग लहानपणापासूनच जर आपण याच्यावरती काहीच ट्रीटमेंट नाही घेतलं किंवा काही लक्षच नाही दिलं तर पुढे जाऊन याचं सिरियस काही असं होऊ शकतं का, म्हणजे रिस्क काय आहे का?
0: नाही, अगदी महत्वाचा प्रश्न आहे. ज्या मुलांना मध्यम किंवा तीव्र प्रकारचा ADHD किंवा अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर असेल जर ते ओळखलं नाही तर काय इफेक्ट्स होतात त्याचे, ह्याच्यावर भरपूर प्रमाणात संशोधन झालेलं आहे आणि ज्या मुलांना ट्रीटमेंट घेतली आणि त्याचा काय इफेक्ट होतोय त्याच्यावरही भरपूर संशोधन जगात झालेलं आहे. सर्वात प्रथम बघूया की काय होऊ शकते जर ट्रीटमेंट नाही घेतलं आणि त्यांना योग्य साथ नाही मिळाली तर. एक तरी अभ्यासात मागासलेपणा, ज्या मुलात क्षमता होती की डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याची ती बहुतेक 10वी 12वी पर्यंतच राहू शकेल. त्यानंतर मैत्रीमध्ये डिफिकल्टीज, म्हणजे स्वभाव इतका जड असतो, रागिष्ट असू शकतो की त्यामुळे कुणी आपल्या जवळ राहू शकत नाही. त्याचबरोबर काम जिथं करू तिथं डिफिकल्टीज येणं, सारखे जॉब चेंजेस करावे लागणं बिकॉज कारण तिथे ऍडजस्ट होऊ शकत नाही, एकमेकांशी आपण नीट राहू शकत नाही किंवा राग भरपूर प्रमाणात येतोय. फोर्थ व्यसनाधीन होणं, ADHD इज अ रिस्क फॅक्टर फॉर कोणतंही व्यसन असू दे, तंबाखूचं, दारूचं किंवा गॅजेट्स, आजकाल गॅजेट्स, स्क्रीन, मोबाईल ॲडिक्शन, हे ॲडिक्शनचं प्रमाण जास्त होतं. फिफ्थ इज ॲक्सिडेंट्स अँड इंजुरीज, म्हणजे ज्याच्यामुळे ADHD जर नियंत्रणात नसेल तर भरपूर रॅश ड्रायव्हिंग करून ॲक्सिडेंट्स, लीगल प्रॉब्लेम्समध्ये येणं. सिक्स्थ इज क्रिमिनॅलिटी. क्रिमिनॅलिटी म्हणजे काय, थोड्या मुलांच्या मध्ये जिथे ADHD ट्रीट होत नाही ती अगदी वाईट वळणाकडे जाऊन वाईट मुलांच्या संगतीत येणं आणि मग क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज, व्हायलन्स ह्यासारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, तर हे सारे इफेक्ट होऊ शकतात. असेही संशोधन मध्ये सापडून आले की ज्या व्यक्तींना ADHD असते त्यांचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही कधी कधी, म्हणजे सारखी भांडणं किंवा सारखे इम्पल्सिव्ह बिहेवियर्स ह्याच्यामुळे डिवोर्सचं प्रमाण जास्त असू शकतं. आणि ज्या प्रौढांना ADHD असते त्यांचं पेरेंटिंगही वेगळं असू शकेल. फॉर एक्झाम्पल त्या रागात ते मुलांना कसं सांभाळतात तेही महत्वाचं आहे. जर ते अगदी इम्पल्सिव्हली रिॲक्ट करत असतील, रागात बोलत असतील, मारत असतील किंवा डिसिजन घेत असतील तर त्याचा इफेक्ट मुलांच्यावर, म्हणजे पेरेंटिंगवरही होतो. असे भरपूर प्रमाणात हे प्रकार आपल्याला दिसून येतात जर योग्य प्रमाणात ट्रीटमेंट घेतली योग्य वेळेत. तर भरपूर संशोधनात असं दिसून आले की त्यांची अकॅडमिक परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. नंबर ऑफ इयर्स इन एज्युकेशन, म्हणजे ज्याला आपण किती वर्ष शिक्षण घेतात ते वाढतं. त्याचबरोबर क्रिमिनॅलिटी कमी होतं आणि ॲडिक्शनचे चान्सेस कमी होतात. तर हे सारे पॉझिटिव्ह इफेक्ट्स ट्रीटमेंटनेही आपल्याला दिसून येतात.
1: मग सर म्हणजे ADHD हा जो आता सिंड्रोम म्हणूया किंवा हा जो आजार एक प्रकारचा आहे तो आहे म्हणून आपल्याला आता समजलं आणि मग कायमच आपण त्या ट्रीटमेंट सोबतच राहिलं पाहिजे, औषधांसोबतच राहिलं पाहिजे की काही वेळानंतर आपण बंद करू शकतो?
0: जर सौम्य प्रकारचा एडीजी असेल तर लाईफस्टाईल चेंजेस आणखी बिहेव्हिअरल मॅनेजमेंटनी ते भरपूर प्रमाणात नियंत्रित असू शकते. मध्यम आणि तीव्र असेल तर सगळ्यांना भरपूर वर्षापर्यंत ट्रीटमेंटची काही गरज नसते. प्रत्येक माणसाचं ट्रीटमेंट वेगवेगळं आहे, प्रत्येक मुलाची ट्रीटमेंटची वेळ वेगवेगळी आहे. त्यामुळे युजुअली काय केलं जातं की जे काही मेडिसिन्स आहेत त्याचे ते 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वापरले जातात. त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात बदलही होतात आणि त्याच्यानंतर सुट्टीच्या वेळेला औषधं थांबवली जातात सुट्टीच्या वेळेला. आणि बघितलं जातं की मुलगा आता विदाऊट मेडिसिन्स रेडी आहे का, किंवा चेंजेस भरपूर प्रमाणात झाले आहेत आणि मेडिसिनची सध्या आपल्याला गरज आहे का. जर आपल्याला असं जाणून आलं की सध्या काही मेडिसिनची गरज नाही आहे तर ते थांबवलेही जातात. तर ऍटलीस्ट 6 महिने, मग ते प्रत्येक मुलाचं वेगवेगळं असतं, 6 महिने ते मग कधी कधी वर्षानुवर्षही ते आपल्याला वापरावे लागतात. डिपेंड्स ऑन सिव्हिअरिटी, म्हणजे किती तीव्र आहे त्याच्यावर डिपेंड होत.
1: पण तशी अगदी लहान मुलं जर आपण घेतली ती जशी खोडकर वगैरे असं आपण एक लेबल लावतो त्याला आणि शाळेत गेल्यानंतरही तेच कंटिन्यू असतं की हा जरा आगावच आहे तो, असं इझिली आपण म्हणून जातो. पण हे त्याला लेबल लावणं चुकीचं आहे असं आता जाणून येत आहे तुमच्या बोलण्यावरून, कारण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे, थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि ते पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनीही ठेवावं. मग हे जर एखाद्याला झालं सर, म्हणजे असेल ही लक्षणं जर दिसून येत असतील, तर सगळ्यात मोठा म्हणजे धोका त्याच्या अभ्यासावरच किंवा परिणाम अभ्यासावरच होणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त मग काही खेळांमध्ये किंवा काही असं ऍक्टिव्हिटी ज्या हायपर ऍक्टिव्हिटी तो करेल न विचार करता त्याच्यावरती होईल, मग हे सगळं आपण कंट्रोल करण्यासाठी काय करू शकतो?
0: एक तरी आम्ही म्हणतो की मुलाचं रुटीन तुम्ही पॅक करा. म्हणजे त्याला कसं आहे की मुलाला 4 भिंतीत आपण कोंडून घातलं की त्याची इरिटेशन वाढणार, रिस्क टेकिंग बिहेव्हिअर्स वाढणार आणि तो सांगितलेलं काही ऐकणार नाही. त्यामुळे असं शेड्यूल किंवा टाइम टेबल निर्माण करा की जिथे तो प्रत्येक तासाला त्याला काही ना काही ऍक्टिव्हिटी मिळेल. म्हणजे शाळेत तरी ते बिझी असतातच, मग शाळेत त्यांना कसं हँडल करायचं ते शिक्षकांनी आणि काउन्सिलर्सनी थोडं समजून घेतलं की ती शाळेत मदत होते. शाळा संपल्यानंतर प्रत्येक तासाचं आपण एक टाइम टेबल करणं की ज्याच्यामध्ये त्याच्या आवडीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स आलं, मित्रांशी भेटणं आलं किंवा एक तास अभ्यासही आला, त्याचबरोबर रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स की कधी कधी ह्या मुलांना अभ्यासात मागासलेपणाही असू शकतो, मग तो ओळखून प्रेशर न करता त्यांना जितकं जमतं तेवढं करू देणं आणि प्रोत्साहन देणं तेही फार महत्वाचं आहे. एक तरी त्यांचं टाइम टेबल आपण रुटीन फिक्स करायला हवं, दुसरं त्यांना स्पोर्ट्स किंवा एनर्जी चॅनलायझिंग ऍक्टिव्हिटी ते आपण अवेलेबल करून देणं, तिसरं कॉन्सन्ट्रेशन ज्याच्याने वाढेल अशा ऍक्टिव्हिटीज, उदाहरणार्थ थोड्या मुलांना लेगोज, कलरिंग किंवा पझल्स, मेजेस किंवा असे भरपूर गेम्स असतात जे मुली असतील तर ते मग ज्याला बीडिंग वगैरे म्हणतो, अगदी आर्ट वर्क वगैरे म्हणतो, मग अशा ऍक्टिव्हिटीज ही त्यांना आपण प्रोत्साहन करून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं हेही पॉसिबल आहे. मग मेडिसिनची साथ तरी आपण घेऊ शकतोच, पण त्याचबरोबर आपल्याला समजून घ्यावं लागेल की बाकीच्या गोष्टीही तितक्याच इम्पॉर्टंट आहेत. आणि ज्या वेळेला मुलाच्या वागणुकीमुळे आणि हायपर ऍक्टिव्हिटीमुळे त्रास व्हायला लागते त्यावेळेला पालकांनीही फक्त ते ओरडून न सांभाळायचा प्रयत्न करता योग्य रीतीने इन्स्ट्रक्शन्स देणं किंवा ते प्रॉब्लेम्स हाताळणं तेही महत्वाचं आहे. आणि तेच आपण बिहेव्हिअर थेरपी आणि पेरेंट ट्रेनिंगमध्ये पालकांना शिकवून देतो. पालकांनी जे थोडे बुक्स आहेत त्यांचा वापर करून मुलांशी ह्या हायपर ऍक्टिव्ह मुलांशी कसा संवाद साधावा लागतो आणि मी कसं सांगितलं तर मूल ऐकेल हा एक कम्युनिकेशनचा पार्ट झाला, तेही समजून घेणं फार महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी भरपूर प्रमाणात बुक्स वगैरे अवेलेबल आहेत की मुलांना ऑर्डर करून नुसतं आपण नीट करू शकत नाही, किंवा एक ते एका वयापर्यंत होऊ शकते जेव्हा अगदी मुलं अगदी लहान आहेत, पण त्यानंतर ते रिवर्ट करायला सुरू करतात किंवा अपोज करायला सुरू करतात, मग त्यावेळेला आपली शैली बदलावी लागते पालकांना.
1: खूपच महत्वाच्या विषयावर बोलतोय सर आपण, कारण आजकाल मुलांमध्ये ही समस्या खूप आपल्याला दिसून येते आणि मुळात हा एक किरकोळ का असेना पण एक आजार आहे हे थोडंसं समजून घेऊन पालकांनी आणि शिक्षकांनी दोघांनी थोडंसं लक्ष द्यायला हवं मुलांवरती. आणि जसं शाळेमधल्या गोष्टी आपण म्हणतो की काही गोष्टींचा फोर्स करून नाही चालणार, कारण त्यांच्या बुद्धीनं तेवढंच होणार आहे त्यांच्याकडून, तेव्हा ती जास्त अपेक्षा ठेवू नये पालकांनी सुद्धा. तर या सगळ्या गोष्टींचा खूप परिणाम होतो. शेवटी जाता जाता सर, अटेन्शन ठेवणं किंवा कॉन्सन्ट्रेट करणं हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थी लाईफमध्ये आणि स्टुडंट लाईफमध्ये, तर अशासाठी आपण काही टिप्स देऊ का विद्यार्थ्यांना?
0: नाही, एकतर कॉन्सन्ट्रेशन हे फार महत्वाचं आहे अभ्यासासाठी आणि आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी. सर्वात पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपली कॅपॅसिटी असते आणि ब्रेक्स भरपूर घ्यावे लागतात. जर ADHD असेल तर 20 ते 30 मिनिटं अभ्यास करणं आणि त्याच्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेणं, हे सायकल होत राहिलं पाहिजे.
1: त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.
1: हा होता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर विनायक कोपडे यांना ऐकत होतो, जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये पीडियाट्रिक न्यूरोलॉजी डिपार्टमेंटला कन्सल्टंट आहेत आणि केलीस जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर सुद्धा. आज आपला विषय होता लक्ष विचलित होणं आणि अतिचंचलता याविषयी, म्हणजेच त्याला ADHD आपण असं म्हणू शकतो. तर या विषयावरती आपण बोलत होतो आणि कसा होता आजचा एपिसोड जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीष. वेणुधोनी 90.4 FM KLE गणसूप आप ट्यून है और अभी हम सुनेंगे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज.
2: द हेडलाइंस. India's first privately developed orbital rocket Vikram-1 launched successfully from Satish Dhawan Space Center at Sriharikota. Prime Minister Narendra Modi congratulates the Skyroot Aerospace team, calls it a defining moment in India's space journey. Defence Minister Rajnath Singh says India's zero tolerance against terrorism is not merely a statement but a firm line of action. Red colour warning issued for very heavy rainfall over Sub-Himalayan West Bengal and Sikkim till tomorrow. And in badminton, PV Sindhu storms into women's singles final of Japan Open in Tokyo. And now the news in detail. India's first privately developed orbital rocket Vikram-1 under Mission Agaman has successfully reached orbit after completing its final burn and injecting payloads into a 450-kilometer orbit. The liftoff took place at 12.05 p.m. from the Satish Dhawan Space Center at Sriharikota in Andhra Pradesh.
3: 2-1-0.
4: And we have liftoff of Vikram-1, India's first private orbital launch
3: lift
4: vehicle.
3: Normal.
4: Vikram-1 ne apni udaan bhari pratham charan ka prajwalan.
2: Our correspondent reports that the milestone makes India the third country in the world to achieve private orbital launch capability. Developed under Mission Agaman, the rocket is intended to provide cost-effective and flexible launch services for small satellites. Named after Dr. Vikram Sarabhai, the father of the Indian space program, Vikram-1 features three solid propellant stages and a liquid-fueled Raman engine in its orbital adjustment module for precise orbital insertion and maneuvers. It is capable of placing payloads into low Earth orbit, a report.
5: Mission Agaman marks the first successful launch of an orbital class rocket fully designed, developed and launched by an Indian private company from Indian soil. Mr. Pawan Kumar thanked the Prime Minister for his leadership and said the government's space sector reforms along with the support of ISRO and InSpace had made the achievement possible. The mission is expected to strengthen India's position in the global small satellite launch market while advancing the objectives of Make in India and Atmanirbhar Bharat. Allu Murli, Akashwani News, Vijayawada.
2: Prime Minister Narendra Modi congratulated the Skyroot Aerospace team over a telephone call after India's first privately developed orbital rocket Vikram-1 successfully reached orbit. Mr. Modi said successful launch of Vikram-1 under Mission Agaman is a major milestone in India's journey towards self-reliance in the space sector. Mr. Modi also expressed happiness that the Skyroot team comprises mostly young professionals. The Prime Minister also invited team Vikram-1 to meet him. The Prime Minister said the historic achievement will inspire the youth of the country to come forward and contribute to innovation.
6: Success. पूरी टीम बहुत बहुत बधाई। दो चीजें हैं, एक तो आसमान में नए पौधे गाड़ दिए हैं और दूसरा जमीन में भी उस रूट्स को आपने मजबूती दी है जो देश के नौजवानों को आगे आने की प्रेरणा देगी। और मुझे ये सफलता के लिए तो आनंद होना ही होना था, लेकिन आप लोगों ने जिस कमिटमेंट के साथ मेहनत की, मैं आपको आपकी पूरी टीम को इस महत्वपूर्ण निर्णय के लिए और महत्वपूर्ण सफलता के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूँ।
2: Union Science and Technology Minister Dr. Jitendra Singh congratulated Team Skyroot on the successful launch of India's first privately developed orbital launch vehicle Vikram 1. In a social media post, the minister said the mission marks a major milestone for India's expanding private space sector. He added, this reflects the nation's growing capabilities in space technology and rising space economy. The minister highlighted that this achievement is another significant step towards strengthening India's position as a global space power.
7: Congratulations InSpace for facilitating this beautiful public-private partnership. Congratulations ISRO for optimizing this collaboration. Many, many thanks Prime Minister Narendra Modi ji for making this possible, because it is possible only because 5 years back Prime Minister Modi took a heroic decision, a bold decision, a courageous decision, an out-of-box decision to open the space sector to the private players, to unlock the space sector. That today's successful launch is a reiteration of India's grand entry as a global player in the highly competitive arena of space economy.
2: Defense Minister Rajnath Singh has said that for India, zero tolerance against terrorism is not merely a statement but a firm line of action. Speaking at the forces' first conclave in New Delhi today, Mr. Singh said that India will strike terrorists not only at its doorstep, but if necessary, by entering their hideouts. He added that the entire world witnessed this during Operation Sindoor, and it was a remarkable example of technological warfare.

गम्मत चम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला. स्वरनियोजन केलंय

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 2473777।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

0: अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास।
1: कोठेही जा अवती भवती

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
3: Hubballiya KLE Physiotherapy College nimma kanasige needbevo hosa stage athyadhunika lab smart classroom gala saulabhya nurita tajnyarinda clinical tarabeti labhya BPT praveshagalu aarambhavagide banni ujjwala bhavishya nimmadagide KLE Physiotherapy College Hubballi hechina mahitigagi kare maadi 8660335218 website kcpt.kahir.edu.in KLE sanste nimma yashasina ಬರವಸೆ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internships. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे

टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: TNG brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gargir, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
2: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
1: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive Change of Season offer.
3: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
2: Offer valid till 31st July 2026. Hurry! Visit to Messrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Jewelers today. Terms and conditions apply.
4: आरोग्य हीच खरी संपत्ती। आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी। आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज OPD सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत। ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध। अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची। फोन नंबर 9448141503 आणि 8123871607। निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.